बोल कैसे खुलते हैं? दा दा ती दा कन दा कते न गिन दा कने दा कते न दा ती दा कने दा कते न गिन दा दा तिन ना दा दा तिन ना दा दा तिन ना गिन दा ती दा कने दा कते न दा कने दा कते न दा ती दा कने दा कते न गिन दा दा तिन ना दा दा तिन ना दा दा तिन ना।

0: tak tak tak tak hina na tak tak tak tak hina na dhane hina hane tak tak tak dhane hina hane tak gna na tha git ta di da da tak tak dhane da da git da da tak tak tha git ta da da da tak tak dhane da tak tak dhane da tak tak tha git ta da di na the tak tak tak tak tak tak tak tak tak tak dhane hina na tak tak tak dhane hina dhane hina tak tak tak dhane hina hane tak gna na tha git ta da da
1: धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा